0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं, अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. मी आहे मंगेश. मित्रांनो, आपण बरेच एपिसोड ऐकत आहोत रंग नवेंचे, अनेक जीवनमूल्य, अनेक चांगल्या सवयी. तशातलेच आपण आज दोन तीन सवयीबद्दल चर्चा करूया. त्यातली आपली सर्वात महत्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. मित्रांनो, लवकर उठणे ही एक देणगी आहे जी तुम्ही स्वतःला देता. फार थोड्या गोष्टी अशा आहेत की ज्यांचं तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती असते, जसे लवकर उठण्याची सवय, पहाटेचा काही तासात काही विशिष्ट गुणधर्म आहेत, वातावरणात खोलवर शांतता भरलेली असते आणि वेळ धीम्या गतीने जात असते, पलंगाचे युद्ध जिंकून आणि सकाळी लवकर उठून हा मनाचा गादीवर विजय तुम्हाला सकाळचा एक तास जास्तीचा देतो. जी वेळ अत्यंत महत्वाची असते, दिवसाची सुरुवात, हा वेळ जर आपण शून्यपणे वापरला तर आपला उर्वरित दिवस अतिशय उत्तमरित्या आपल्या समोर येतो. ही तंत्र, ही शिस्त अंगीकारल्यामुळे तुम्ही आजकालच्या मोठमोठ्या प्रभावी व्यक्तींच्या रांगेत जाऊन बसतो, जसे महात्मा गांधी, थॉमस एडिसन, नेल्सन मंडेला, अनेक असे दिग्गज. हे खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो, द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, रॉबिन शर्मांचं आहे, लेखक त्यांचे. त्यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये सकाळी उठण्याचे फायदे याच्यावर एक टॉपिक लिहिला आहे आणि त्यातल्या एका रीडरने खूप सुंदर अनुभव सांगितला आहे. एका मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने लिहिले की सकाळी लवकर उठायला सुरुवात केल्यावर तिचा ताण नाट्यमयरित्या एकदम इतका खाली आला की ऑफिसमधल्या तिच्या सहकाऱ्यांनी तिला एक पेपरवेट बक्षीस दिला, ज्याच्यावर असे लिहिले होते, आपला MIP मोस्ट इम्प्रूव्ड प्लेयर, म्हणजेच आपल्या सुधारित खेळाडूला तुम्ही जे करता आहात ते तसेच चालू राहू दे. तुम्ही आमच्या सर्वांचे स्फूर्तीदाता आहात. नेहमी उशिरा उठणारी तिने शपथ घेतली की उशिरापर्यंत झोपणे बंद करायचे आणि अंथरुणात जितका वेळ वाया जातो दिवसाचा तितकाच वेळ भरून काढायचा. म्हणून तिचे कुटुंब झोपेत असते तेव्हा पहिल्यांदा तिने 6 वाजता उठायला सुरुवात केली, नंतर 5:30 आणि शेवटी सकाळी 5:00 उठायला सुरुवात केली. हा जो जास्तीचा वेळ तिने स्वतःला निर्माण केला, त्यावेळेत जी कामे करायला तिला कधी वेळ मिळाला नाही पण जी कामे तिला करायला आवडतात अशी कामे केली. स्वतःला परम प्रज्वलित करण्यासाठी आणि स्वतःमधील एक भाग हरवला आहे असे तिला वाटायचे तो जोडण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकले, पत्र लिहिली, अभिजात साहित्य वाचले, सकाळी पायी फिरली, अशा सारख्या काही कृती केल्या. सकाळी लवकर उठल्यामुळे तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि असे केल्यामुळे ती एक चांगली माता, पत्नी आणि व्यावसायिक झाली. सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेण्यासाठी लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या काळापेक्षाही झोपेचा दर्जा जास्त महत्वाचा असतो. मित्रांनो, तुटक तुटक आणि अस्वस्थेत मिळालेल्या 10 तासापेक्षा, झोपेच्या 10 तासापेक्षा 6 तासाची अखंड झोप चांगली. तर ही नवी सवय लावून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला काही आठवड्याचा अवधी द्या. तुम्ही सकाळी उठण्याचा प्रयत्न केला आणि 7 दिवसानंतर ते खूप कठीण आहे म्हणून सोडून दिला, असे म्हणणे म्हणजे तुम्ही 1 आठवडा इंग्रजी भाषा शिकण्याचे धडे घेतले आणि त्यानंतर तुम्ही ती भाषा बोलू शकत नाही म्हणून शिकणे सोडून दिले, असे म्हणण्यासारखे हे. आयुष्य बदलण्याचा वेळ, प्रयत्न आणि चिकाटी लागते, पण सुरुवातीला जो दबाव तुम्ही अनुभवाल त्यापेक्षा त्याचे जे परिणाम तुम्हाला मिळतील ते जास्त मौल्यवान असतील. मित्रांनो, सकाळी उठणे हा आपला जीवनाचा एक अविभाज्य अंग बनूया. एक खूप सुंदर गीत आपल्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो, आनंद घ्या या गीताचा.

नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। पहिल्या सेगमेंट मध्ये आपण ऐकलं मित्रांनो सकाळी लवकर उठणे। आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपण नक्की लगेच घाई करतो ऑफिसला जाण्यासाठी, आपला दैनंदिन सुरू होऊन जातो। त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची असते मित्रांनो, ती आहे एकांतवास। शांत राहायला शिकायला हवे मित्रांनो आपण। विलियम वर्ड्सवर्थने सुज्ञपणे निरीक्षण केल्याप्रमाणे जेव्हा आपल्यातला चांगला भाग आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्यापासून वेगळा होतो, कामधंद्याची ही वीट येते, त्यातला सुख सोयींनाही कंटाळा यायला लागतो की एकांतवास किती आवश्यक आहे आणि उदात्त आहे असे वाटू लागते। तुम्ही शांत आणि स्थिर राहण्यासाठी शेवटचा वेळ कधी काढला होता मित्रांनो? तुमचा मन शरीर आणि आत्म्यात नवचैतन्य आणण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी, एकांतवासाची शक्ती उपभोगण्यासाठी तुम्ही सर्वात शेवटी वेळ केव्हा दिला होता? जगातले सारे ज्ञान आणि कार्यपद्धती सारख्याच फलश्रुतीकडे येतात। तुम्ही जशा प्रकारचे आहात त्याच्याशी परत जोडण्यासाठी, तुमच्यात असलेले वैभव माहीत करून घेण्यासाठी तुम्ही नियमित एकांतात बसण्याची वेळ काढता आली पाहिजे। मान्य आहे की तुम्ही खूप घाईत आहात, पण थोराने म्हटल्याप्रमाणे तुम्ही घाईत आहात हे पुरेसे कारण नाही। मुंग्या सुद्धा खूप घाईत असतात, प्रश्न आहे तो तुम्ही कुठल्या कामात एवढे गर्क आहात। एक खूप सुंदर दीपग्रहाची गोष्ट आहे मित्रांनो, ती शेअर करू इच्छितो। एक दीपग्रह रक्षकाची गोष्ट आठवते। त्या माणसाकडे दिव्या

ते घालण्यासाठी फार थोडे तेल शिल्लक होते. जाणारी येणारी जहाजे किनाऱ्यावर आपटू नयेत म्हणून तो जहाजांना खूप खूण म्हणून दीपस्तंभ तेवत ठेवायचा. एका रात्री त्याच्या शेजाऱ्याने त्याचा घरात दिवा लावण्यासाठी त्याला थोडे तेल हवे होते ते उसने मागितले. दीपगृह रक्षकाने त्याच्याकडचे थोडे तेल दिले. दुसऱ्या एका रात्री एका प्रवाशाने थोडे तेल त्याला प्रवास करता यावा म्हणून त्याच्याकडचा दिवा लावायला थोडे तेल मागितले. दीपग्रह रक्षकाने त्याला सुद्धा जरुरी पुरते तेल दिले. त्याच्या दुसऱ्या रात्री दीपग्रह रक्षकाला एका स्त्रीने दरवाजाची कळी वाजून जागे केले. तिने थोडे तेल तिच्या घरात दिवा लावण्यासाठी आणि घरातल्या लोकांना जेऊ घालण्यासाठी देण्याची याचना केली. त्याने तिलाही तेल दिले. लवकरच त्याच्याकडचे तेल संपले आणि त्याचा दिवा विझला. खूप जहाजे जमिनीत रुतली आणि खूप माणसे मृत्युमुखी पडली. कारण दीपग्रह रक्षक आपल्या प्राधान्यावर लक्ष केंद्रित करण्यास विसरला. त्याच्या मुख्य कर्तव्याकडे त्याने दुर्लक्ष केले आणि त्याची जबर किंमत मोजली. दररोज काही मिनिटांसाठी का होईना, एकांतवासाचा अनुभव तुम्हाला तुमचा प्राधान्यांचा केंद्रबिंदू भोवती ठेवतो आणि पुष्कळ लोकांना मनाला व्यापून टाकणारी उपेक्षा टाळण्यास मदत होते. तुमच्याकडे नियमितपणे एकांतवासात राहण्यासाठी पुरेसा वेळ नाही असे म्हणणे म्हणजे तुम्ही वाहन चालवण्यात खूप गर्क आहात आणि पेट्रोल भरण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही असे म्हणण्यासारखे आहे. परिणामी तुम्ही अडचणीत सापडाल. मित्रांनो, तर ही हा जो दुसरा आपला गुण आहे, ही जी दुसरी सवय आपल्याला लावायची आहे, ते आहे वेळात वेळ काढून शांत राहणे, एकांतवासामध्ये घालवणे. खूप सुंदर गीत तुमच्याकडे तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे मित्रांनो, आनंद घ्या. पुढची एक सवय बद्दल आपण तिसऱ्या सेगमेंटमध्ये विचार करूया, बोलूया, समजून घेऊया.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेक नंतर आपल्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये। याचा आधी आपण सकाळी लवकर उठणे, त्यानंतर एकांतवासी बनणे, थोडा वेळ काढणे, शांत राहणे, आता आपण तिसऱ्या सेगमेंटमध्ये बघूया तिसरी सवय जी अति सुंदर आहे, ती सुद्धा मंदिराची काळजी घेणे। काय आहे हे मंदिर जाणून घेऊया। मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। आत्मा ही मूर्ती आहे आणि शरीर हे मंदिर आहे। या मंदिराची काळजी घ्या, शरीर रूपी मंदिराची पण आपल्याला काळजी करता आली पाहिजे। खूप सुंदर रॉबिन शर्मानी लिहिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, काही महिन्यापूर्वी मी माझ्या भाषणाच्या व्यवसायात असलेल्या एका सहकाऱ्याबरोबर जेवायला गेलो। जेव्हा आम्ही आपल्या घाई गर्दीचा वेळापत्रकाचा मागण्या आणि संयमित जीवनात मनाची एकाग्रता ठेवण्यासंबंधी चर्चा करत होतो, त्यावेळी त्याने एक महत्वाचा मुद्दा मांडला। तो म्हणाला, रॉबिन, पुष्कळ लोक जमिनीवर पाय रोवून उभे राहण्यासाठी आणि केंद्रबिंदूत राहण्यासाठी नियमित मंदिरात किंवा चर्चमध्ये जातात, मी थोडा वेगळा आहे, मी व्यायामशाळेत जातो, ते माझे मंदिर आहे। त्याने अजून सांगितले की कितीही कामाचा घाईत असला तरी संध्याकाळी 5:30 तो त्याचे ऑफिस बंद करतो आणि त्याचा रोजच्या तीर्थयात्रेला म्हणजे त्याचा व्यायामशाळेत काही मैल धावण्यासाठी जातो। त्याचा आरोग्य आणि आनंद जपण्यासाठी तो जो वेळ देतो तो कुठलीही गोष्ट थोपवू शकत नाही। माझ्या मित्रांच्या या निरीक्षणाने मला प्राचीन रोमनच्या एका मणीवर, जी मी माझ्या पहिल्या पुस्तकात, ते रॉबिन शर्मा लिहित आहे मित्रांनो, मी माझ्या पहिल्या पुस्तकात मेगा लिव्हिंग मध्ये दिली आहे, त्यावर विचार करायला भाग पाडले। लॅटिन मध्ये मेन साना इन कॉर्पोर सोनो म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते। त्यामुळे मला हे लक्षात आले की आपल्या शरीराला आपण मंदिराप्रमाणे वागवले पाहिजे आणि आपल्याला परिपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर त्याला आपण पवित्र मानले पाहिजे। दररोजचा व्यायाम तुमचे नुसते आरोग्य

आरोग्य सुधारत नाही तर तुमची कल्पनाशक्ती वाढवायला, आजकालच्या जीवनात आपल्यावर वर्चस्व गाजवणारा अति निष्ठूर तणाव काबूत ठेवायला आणि तुम्हाला स्पष्टपणे विचार करायला मदत करतो. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की व्यायाम नुसताच तुमचा उरलेला वर्षाद जिवंतपणा वाढवत नाही तर तुमच्या जीवनात वर्ष सुद्धा वाढवतो. हार्वर्डच्या 18,000 माजी विद्यार्थ्यांनी पाहणी केल्यावर त्या संशोधनात हे आढळून आले की प्रत्येक एक तासाचा व्यायाम त्यात सहभागी होणाऱ्या माणसाच्या आयुष्यात 3 तास वाढतो. लक्षात ठेवा, जे व्यायाम करण्यासाठी वेळ काढत नाही ते शेवटी आजारपणासाठी वेळ काढतात. मित्रांनो, व्यायामाचे सत्र आपल्यासाठी एक अमूल्य गोष्ट आणते, ते आहे दृष्टिकोन. कुठलीही आव्हाने असेल ती छोटी वाटायला लागतात, कुठलाही काळजी अगदी क्षुल्लक वाटायला लागतात आणि आपण स्वतःला वर्तमानात जगत असलेला बघतो. आपल्या देहमंदिराची काळजी घेण्याची कृती आपल्या जीवनातील सर्वात मोठे आनंद हे नेहमी साधे असतात याची आठवण देते. तर मित्रांनो, ही आहे आपल्या शरीराला व्यायामाने सुदृढ बनवण्यासाठी, आपल्या शरीराला मंदिर समजून त्याला पवित्र मानून त्याची काळजी घेण्यासाठी ही खूप सुंदर सवय पण आपल्याला आपल्या जीवन पद्धतीमध्ये आणायची आहे. मित्रांनो, आज आपण लाईफस्टाईल्स बघितले, हे नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये धारण करायचे आहेत. एक खूप सुंदर गीत, ते गीताचा शब्दामध्ये आपण रसून जाऊया

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.